जुवांग दे पाओळाय नाम चमा अशी गडबड पसरली मामा पसरली मामा पाव चलो पाव चलो पाओळाय नाम साखाओला मना सुपी सलेगोला मना सुपी नाओळा.